0: अभी आप सुन रहे थे फरमाइशी गीतों का कार्यक्रम आपकी फरमाइश। ये आकाशवाणी मध्य प्रदेश है, समय है अंतराल का।
1: भाई एक शेर के चेहरे का टैटू बना दो यहाँ।
2: अरे रेवती ताई, या रविवार आपल्याला उज्जैनला चलायचं आहे, तयार रहा बर का?
3: मी नाही येऊ शकणार।
2: अरे आपल्याला सकाळी चलायचं आहे, काय त्रास आहे त्यात?
3: रविवारी सकाळी रेडिओवर मराठी कार्यक्रम येतो 10:30 तो मी नक्की ऐकते, तो कधी सोडत नाही।
2: असं का? अरे पण आता आपल्याकडे मोबाईल आहे आणि रेडिओ आता मोबाईलवर सुद्धा ऐकता येतो।
3: अरे वा, हे तर खूपच छान, मग मी नक्की येणार।
2: तर मोबाईलवर ऐप न्यूज ऑन AIR डाउनलोड करा आणि त्यावर ऐका
3: मराठी कार्यक्रम।
2: तर नक्की ऐका प्रत्येक रविवारी सकाळी 10:30
3: मराठी कार्यक्रम।

0: सकाळी चलायचंय, काय त्रास आहे त्यात?
1: रविवारी सकाळी रेडिओवर मराठी कार्यक्रम येतो 10:30 तो मी नक्की ऐकते, तो कधी सोडत नाही.
0: असं का? अरे पण आता आपल्याकडे मोबाईल आहे आणि रेडिओ आता मोबाईलवर सुद्धा ऐकता येतो.
1: अरे वा, हे तर खूपच छान, मग मी नक्की येणार.
0: तर मोबाईलवर ऍप न्यूज ऑन AIR डाउनलोड करा आणि त्यावर ऐका
1: मराठी कार्यक्रम.
0: तर नक्की ऐका प्रत्येक रविवारी सकाळी 10:30
1: मराठी कार्यक्रम.

0: अरे का
1: मी नाही येऊ शकणार।
0: अरे आपल्याला सकाळी चलायचंय, काय त्रास आहे त्यात?
1: रविवारी सकाळी रेडिओवर मराठी कार्यक्रम येतो 10:30 तो मी नक्की ऐकते, तो कधी सोडत नाही।
0: असं का? अरे पण आता आपल्याकडे मोबाईल आहे आणि रेडिओ आता मोबाईल वर सुद्धा ऐकता येतो।
1: अरे वा, हे तर खूपच छान, मग मी नक्की येणार।
0: तर मोबाईल वर ऍप न्यूज ऑन AIR डाउनलोड करा आणि त्यावर ऐका
1: मराठी कार्यक्रम।
0: तर नक्की ऐका प्रत्येक रविवारी सकाळी 10:30
1: मराठी कार्यक्रम।